जगतर नाथ आहे जगन्नाथ तुम्हें परा महाबाहु मु तुम भक्त पाऊ नाही पथ कृपा कर महाबाहु।